भगवान तृण कहत त्वे सर्वनाम कथ कवन कर्म नाम वर्णत सुमत पूजंग प्रयात छंद नमस्तु अकाले नमस्तु कृपाले नमस्तु अरूपे नमस्तु अनूपे नमस्तु अपेखे नमस्तु अलेखे नमस्तु अकाये नमस्तु अजाये नमस्तु अगंजे नमस्तु अपंजे नमस्तु अनामे नमस्तु अठामे नमस्तु अकर्मंग नमस्तु अतर्मंग नमस्तु अरामंग नमस्तु अतामंग नमस्तु अजीते नमस्तु अपीते नमस्तु अबाहे नमस्तु अटाहे नमस्तु अनिले नमस्तु अनादे नमस्तु अशेदे नमस्तु अगाते नमस्तु अगंजे नमस्तु अपंजे नमस्तु उदारे नमस्तु अपारे नमस्तु सुएक नमस्तु अनेक नमस्तु अभूते नमस्तु अजुपे नमस्तु निर्कर्मे नमस्तु निर्परमे नमस्तु निर्देशे नमस्तु निर्पेशे नमस्तु निर्नामे नमस्तु निर्कामे नमस्तु निर्ताते नमस्तु निर्काते नमस्तु निर्दूते नमस्तु अभूते नमस्तु अलोके नमस्तु अशोके नमस्तु निर्दापे नमस्तु अथापे नमस्तु त्रुमाने नमस्तु निदाने नमस्तु अगाहे नमस्तु अबाहे नमस्तु त्रिपर्गे नमस्तु असर्गे नमस्तु प्रपुगे नमस्तु सुजुगे नमस्तु अरंगे नमस्तु अपंगे नमस्तु अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तु जलाश्रे नमस्तु निराश्रे नमस्तु अजाते नमस्तु अपाते नमस्तु अभजवे नमस्तस्त अजवे अदिशं अदिशे नमस्तु अपेशे नमस्तु नृतामे नमस्तु नृभामे नम सर्वकाले नम सर्वदयाले नम सर्वरूपे नम सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवे नमस्तं अपेवे नमस्तं आजन्मे नमस्तं सुपन्मे नमो सर्वगौने नमो सर्वपावने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं जरारंग नमस्तं कर्तारंग नमो सर्वतन्ते नमोस्तबन्धे नमस्तु नृषाके नमस्तु नृभाके नमस्तु रहीमे नमस्तु करीमे नमस्तु अनन्ते नमस्तु महन्ते नमस्तस्तराके नमस्तु सोहागे नमो सर्वसौखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता